0: ಶ್ರೀರಾಮಾಚೆ ನಾವಘೇವುನಿ ಶ್ರೀರಾಮಾಲಾ ಪಾರಕರು. ಗುಹಾಚ್ಯಾ ನಾವಾಡಾನೆ ಶ್ರೀರಾಮಾಧಿಕಾನಾ ಗಂಗಾ ಪಾರ ಕೆಲ. ವನವಾಸಿ ಶ್ರೀರಾಮ್ ಭಾರ್ಯ ಆಣಿ ಬಂಧು ಯಾಸಹ ಪುಢೆ ಮಾರ್ಗಸ್ಥ ಝಾಲೆ. ವಾಟೆತಿಲ್ ದಿವಸ ಚಾಲನಾತ ಆಣಿ ರಾತ್ರಿ ಕುಠೆತರಿ ವೃಕ್ಷಾಖಾಲಿ ಪರ್ಣಶಯ್ಯೇವರ್ ಝೋಪೂನ್ ಅಯೋಧ್ಯೆಚ ಸ್ಮರಣ ಕರಣ್ಯಾತ್ ತ್ಯಾನೀ ವ್ಯತೀತ ಕೆಲ್ಯಾ. ಏಕ ಸಾಯಂಕಾಳಿ ತೆ ಭರದ್ವಾಜ ಮುನಿಚ್ಯಾ ಆಶ್ರಮಾತ್ ಪೋಚಲೆ. ಭರದ್ವಾಜಾನಿ ತ್ಯಾಂಚ ಯಥೋಚಿತ ಸ್ವಾಗತ ಕೆಲ ಆಣಿ ವಾಸ್ತವ್ಯಾಸಾಠಿ ಚಿತ್ರಕೂಟ ಪರ್ವತ ಯೋಗ್ಯ ಅಸಲ್ಯಾಚ ಸಾಂಗಿತ್ಲ. ಚಿತ್ರಕೂಟಾ ಜಾವಯಾಸ್ ಮಾರ್ಗಹಿ ಕಥನ ಕೆಲಾ. ತ್ಯಾಂಚಾ ನಿರೋಪ ಘೇವುನ್ ಶ್ರೀರಾಮ್ ಪುಢೆ ನಿಘಾಲೆ. ವಾಟೆತ್ ಜಾನಕಿ ಅನೇಕ ಅನೋಳಖಿ ಫುಲಾವಿಷಿ ವಿಚಾರಿತ ಹೋತಿ. ಶ್ರೀರಾಮ್ ಜಿಜ್ಞಾಸಾ ಪೂರ್ವಿತ ಹೋತೆ. ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಫುಲಾಂಚೆ ಗುಚ್ಛ ಗುಂಫೂನ್ ವಹಿನಿಂಚ ಹತಿ ದೇತ್ ಹೋತಾ. ಅಸಾಚ ವನವಿಹಾರ ಕರಿತ್ ते तिघ चित्रकूट पर्वतावर पोचले. तिथल्या एका सपाट आणि मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करून श्रीराम म्हणाले, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदा किनीच्या तट निकटी. चित्रकूट हा हेत तपोवन, येथ नांदती साधक मुनिजन, सखे जानकी ತರಿ ಅವಲೋಕನ, ಹೀ ನಿಸರ್ಗ ಶೋಭಾ ಭುಲವಿದ್ದಿಥಿ, ಯಾ ಇಥೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಬಾಂಧ ಕುಟಿ. ಪಲಾಶ ಫುಲಲೆ ಬಿಲ್ವ ವಾಕಲೆ, ಪಲಾಶ ಫುಲಲೆ ಬಿಲ್ವ ವಾಕಲೆ, ಭಲ್ಲಾ ತಕ ಫಲ ಭಾರೆ ಲವಲೆ, ದಿಸುತಿನ ಯಾನ ಮಾನವ ಶಿವಲೆ, ನಾ ಸೈಲ ಲತಾಂಚಿ ಕುಠೆ ಮಿಠಿ, ಯಾ ಇಥೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಬಾಂಧ ಕುಟಿ. किती फुलांचे रंग गणावे, किती फुलांचे रंग गणावे, कुणा सुगंधा काय म्हणावे, मूक रम्यता सहज दुणावे, येताच कूजने कर्णपुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी. कुठे काढिती कोकिल सुस्वर, कुठे काढिती कोकिल सुस्वर, निळा सूरतो चढवी मयूर, रत्ने तोलित निज पंखावर, ಸಮ್ಮಿಶ್ರ ನಾದತೋ ಉಂಚವಟಿ, ಯಾ ಇಥೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಬಾಂಧ ಕುಟಿ. ಶಾಖಾ ಶಾಖಾ ವರಿ ಮೋಹಳೆ, ಶಾಖಾ ಶಾಖಾ ವರಿ ಮೋಹಳೆ, ಮಧ ತ್ಯಾಂಚಾತಿಲ ಖಾಲಿ ನಿಥಳೆ, ವನ ಸಂಜೀವಕ ಅಮೃತ ಸಗಳೆ, ಠೇವಿಟಿ ಮಕ್ಷಿಕಾ ಭರುನ ಘಟಿ, ಯಾ ಮಂದಾಕಿನಿಚಾ ತಟ ನಿಕಟಿ. ಯಾ ಇಥೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಬಾಂಧ ಕುಟಿ, या मंदा किनीच्या तट निकटी. हा सौमित्रे, हा सौमित्रे सुसज्ज सावध, दिसली लपली क्षणात पार्थ, सिद्ध असूदे सदैव आयुध, या वनी श्वापदा नाही तुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. जानकी साठी लतिका कलिका, तुझिया माझा भक्ष सायका, उभय लाभले वनात एका, पोचलो एथती शुभची घटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. जमव सत्वरी काष्टे कणखर, उटज यास्थळी उभवू सुंदर, शाखा पल्लव अंथरुणीवर, रेखुया चित्रये गगनपटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी.
1: या इथे लक्ष्मणा बांध कुटी.

हे कात्यायनी देवी, चंद्र सूर्य आणि अग्निरूप त्रण नेत्रोटी विभूषित आपनु आ सौम्य वदन सर्व प्राणी मात्र थी।